ले बसे टोलाएरा कहिले दंगा पारछे छैना हेरी हेरी कन कहिले कपाल कोरछे कहिले बसे टोलाएरा कहिले दंगा पारछे कहिले हेर्छे झ्याल बाटा कहिले भित्र पछे आखी भौरा परेला।